मुंती फेस्ताच्या दिसा विशेष कार्यक्रम नियाळ दितात मनादिक बाप हेनरी सल्डाना जेसा वडील आशा किरण जेजवीतकर मंगळूर सप्टेंबर 8 तारखेर मंगळारा दीस सकाळी 8:30 आणि दोनपरा 2 वरार ऐकूंक विसरनाकात रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंगाळचिणी.

0: आदर्श नेटोन दुबळ्यांतल्या दुबळ्यांक सोबागेनी सुरंगारावन आनात बाळांक आपल्या वॉर्लांत आरावन जिवंत आसतांच जिवी सांतीन म्हणून मान आपणायिल्ल्या एके साधारण स्त्रियेची असाधारण जिनी मादर तेरेजा परजळीक नेकेत. मूळ कथा आणि गीतां बेनेडिक्ता डिसोजा. नाटक सजोवणी आणि संगीत जॉयल पिरेरा. दिग्दर्शन डॉल्ला मंगळूर. सहा दिग्दर्शन क्लॉड डिसोजा बेंदूर.
1: शनी देव आमचेर कराळ मोड बोंडायता तशें भक्ता भवन
2: वय अर्चकानो. आमी शनी प्रभावाक वळाक जाल्ल्यान हे सर घडता जावेत न्हय
1: आनी त्या देखून आमकां दुस्मानी सोडून येतात. पयर पळय मुजस्स एका वांगडीची खुनी जाली आनी हांव नक्की जाणा की ती खून केल्ली नायत्यांनी म्हणून. कित्याक तितल्या भिरांकूळ रितीन ते मात्र खून करूंक शकतात.
3: तुम्ही सांगचें सारकें. त्या मुखेल्याच्या कुडीचे कितले कुडके केल्यात म्हणून मेजोंग समेत आमच्यान जावंक ना.
1: ते न्हय आसता आज काल आमच्या भोवरांत अनेक स्त्री आमच्या सळापाळांक लागल्या.
4: अनेक स्त्री कोण ती? तू काय मदर तेरेझा विशीं उलय ना मू?
1: तीस ती सळसळ्या उदकांत बुळबुळे सोडची. आमकां इतली तकले फडफडेची जाल्या. आमची भुरगीं तिजे लागीं इस्कोलाक वेतात. आमची बायलां तिच्या घरा बगला वखदाक लायन रावतात. आमचे भाऊ तिच्या घरांनी मरण भोवतात. सांगा आतां आमकां ही नालिसायची गजाल वय वा न्हय?
2: अर्चकांनी सांगचे सारखे आसा. आमच्या भुरग्यांक शिकाप जाय तर आमी ती नावे.
3: आमच्या बायलांक वखदां जाय तर आमी नावे.
4: आमच्या भावांक मरण पावतस हुळपांक आमीच न्हय वेवसाचे?
3: तर आमकां मादर तेरेझा कित्याक?
1: आतां तरी तुमच्या कट्ट्यांत किटाळ पेटले तशें दिसता. गजाल तितलीच न्हय भावानो.
3: आनी कितें?
1: आमच्या भुरग्यांक शिकाप दिल्ल्यांत नश्ट ना. क्रिस्तांव जावंक कन्वर्टर केल्ल्यार मात्र आमकां नश्ट.
3: कितें कन्वर्टर? क्रिस्तांव जावंक कन्वर्टर हे जावंक नजो. तिका आमी आडायचे.
4: आमी तिचे वयर आतांच पोलिसांक दूर दिजे.
1: रावा रावा. आमचे लागी सारकी रुजवात नासता आमी दूर दिवन फायदो ना. पयले एक रुजवात आसा करया, उपरांत पळया. मादर तेरेझा कशी चद्दर काण घेवन कलकत्ता सोडणो धांवता म्हणून.

0: बुइनीनो पोळेया आमसोदीन कितलो उदार केदे वोड बांदप तने आमचे खातीर फावो केला एक वोड सोपो आनी विशाल दोन कुडा ह्या खातीर आमी आमच्या सरकाराक दिनवास दिवंक फावो तांचे खातीर आमी सदाय मागूंक जाय
1: पूण हांगासर आमकां अडकळ आसले भशेन वखता मादर
0: हर वाटेर अडकळ आसता भयणी त्यो साफ कर मुखार वचूंक देव आमकां आदार दिता न्हय
1: पूण मादर थंयसर पळय हे भिरंकूळ मनीस तशें दिसतात न्हय
0: भयणी ते आमचे सुभाव म्हाका हे सांग भयणी तूं लुसिफेराक भियेताय
1: ना मादर
0: तर लुसिफेराच्या की वर्तो भिरांकूळ कोणी असूंक साध्य असा भिये नका हांव तांचे लागीं उलयतां

0: वंदन भवानो देवाचे बसाव तुमचेर असो तुमचा सुशेगासो वेळ हवें पाडाव केलो तर म्हाका माफ असो पूण ही सुवात सरकारातावन आमकां मेळ्ळ्या जाय तर तुमी दस्तावेजां पळयत
1: तर कित्या खातीर ही सुवात सरकारान तुमच्या अधीन केल्या
0: काळजान नितळ असल्यांक कुडीची नितळाय दिवंक अत्म्याची भलायकी दिवंक
1: देखून आमी कितें करीचे म्हणचे तुवें
0: तुमी ही सुवात आमकां सोड दिल्यार व्हड उपकार जातो
1: तें कशें जावचे
2: काळी आमच्यो कितें वस्तू आसात त्यो घे आमी हो जागो आतांच खाली करूंक जाय
0: देव बरें करूं भावान तुमकां तुमचे पासत हांव सदांच मागतली

0: झाले झाले सत्यानाश झाले.
1: किती किती झाले अर्चकांनो
0: आणि किती जाऊ पक्के असा. आमच्या टेम्पलाच्या बगलेची सुवात सरकारान त्या मदत टेरेसात दिल्या. तिने थंयसर असल्या गुंडांक दांडोन निर्मल हृदय म्हणले वस्ते ठाणे उक्ते केला. आमकां खंयची पनवाती लागल्या आमी नेणाव.
2: ही खरीच आकांताची गजाल.
3: आनी इल्ल्या तेंपान हे दिवळी ती भितर घालता की कितें.
0: ना ना तशें जावं कितेंच साध्य ना.
1: आमी कितें तरी करीचे.
0: करचें कितें. सुवात सरकाराची आनी त्या नाटकी स्त्रियेन त्या सरकारी अधिकारींक कसली भूल गेल्या म्हणून आमी नेणाव.
1: तर आनी या उपरांत तिचे खनवटतरपणाचें काम सली सायन मुखार वेतले.
2: आमी आतां कितें करचें.
3: तिका खंयसर आड मारून घालचें. पुलिसांक दूर दिल्यार कशें.
0: रावा रावा. खंयच्याय पोलिसांक दूर दिवन कितें उपकार आसचो ना. बदलाक आमी 20-25 तरणाट्यांक सांगता घालचें आनी शीद तिच्या निर्मल हृदयाक रिगोन प्रतिभटन करचें. कितें म्हणटात.
1: सारकें सारकें. तशेंच करया तशेंच करया.

0: ये या भवानो तुम ची हमें कशी कुमो करिए ता
1: हाँ या टेम्पला सो प्रधान मुखेली ये मुझे संगति टेम्पला चा आडर चे मंडेरी चे
0: बोर बोरे देव तुमका आशीर्वादान बरो कित्या पसर तुम ची ये नजाले मुनुन विसारिए थावे
1: तू अंगसर येऊनु आमच्या टेम्पलाच्या भोवतेली स्वात भ्रष्ट करणार आहे देखून आम्ही प्रतिभटन दाखवून गेल्या
0: सुवातेची पवित्रता आम्ही कर्च्या कामाचे गुंदवून असता भवानो
2: ए स्त्रिये
0: मुझे नाव टेरेस तुका अभ्यंतर नांतर तुम्ही माका पहिनी मुनीत
2: तू गरजेच्या की सडी तू लई थाई देवाचे घर जाऊन असच्या या परिसरात तू अनिष्ट करना साई
0: ना बाबा हाँ देवाचेंच काम कर असा
1: अशे दुबल्यांची सेवा करू नो कोणे सांगले तुका ये देवाचे काम म्हणून
0: मुझ्या देवान
1: ना हंगसर कसले काम जाऊचे ना तुवें ही सुवात आतांस खाली करून वेचे तुझ्या जीवाच्या भद्रतेक सड बरे
3: वय तुवें हांगा तावन निकळासे आतांस
0: भवानो हो सागो सरकारानंच मका दिला जर हाच्या की बरो सागो तुम्ही मका दाखयशात जाल्यार हांव खंडेत हांगाची उठोन थंय वेतली
1: तुवें हांगा तावन थंय येवचे नाका पगार कलकत्ता सोडो आणि तुझ्या गावांक
4: किडे पडून तुमका आणि तुमच्या संततेक माका पळया हांव एक अक्रिस्तांव 4 वर्सांत हांव न्हू पिडेंत कसता आसलो गी कोणी एकलो तुमचे मदलो म्हाका आदार आनी ती आमकां कितेंच लेखी ना तरी 4 दिसां थावन ही आनी तिच्यो भयणी कळमीत नासता कसलेच उपकोण नासता आमची साकरी करून आसा तांचे तसले एक मोवाळ काळीज तुमच्या मदल्या एकल्याक कोणी आसले जाल्यार आज आमी हांगासर आसते ना हांगासर जात भेद ना सर्वांक एकाच मापान चिकित्सा मेळटा हाच्या की वरते जिणयेन देखानांतलो मोग आमकां मेळटा भ्रश्ट जाता खंय भ्रश्ट जाता खंय तुम्ही तुमची अंतस करना भ्रस्त केल्यांत उडास दवर या सुवातेची पवित्रता वरती ती आसा

0: E kiten zala gobra tuka, kiten zala.
1: Kite aki yari tinam so gol karna saitu?
2: Tu am so mukeli. Ani tuven so asen thand padlyar. Am ka wat partalo kon asa?
0: Tya pirngi saibak jiveshi maru. Am ka barossa aivaz melolo. Pun tu, tuja pisha pana orvi. Ti kun kari nasta. आमका पाटी कित्या आंबोडली कित्या
3: हाँ नेना
0: पुण आव जाना गोब्रा हाँ जाना तू का मादर तेरे जान हासो दियून बैसाऊं दिले उपरान तू करस बदल लाए तू अशंस करशी तर आमी आमची वाट पड़े जे पड़तेली
3: हम सरकारी नाका दिष्टानो हम सरकारी नकात शाश्वत वाट नहीं थी
0: क्या मदर तेरे जापरी तू हम का शर्मो संगताएगी किते
3: तू मी कशे ही चिंता पुन मुझे मोती इंद्र आता वादर शिष्टा तेर तंड जाइसर हाँ कंचाए अन्याय अंचा कुयुक त्यांक हाथ गली सोना
0: आनी ते केन्ना तण जातले
3: एक सावे मदर तेरेजाक जोशी मारले दिस वा तिचे खातीर हांवें म्हजो जीव दिल्ले दिस

0: मदर, कितलो सुंदर आणि भाग्य दिस हो नाही गे?
1: वय बहिणीनो, आमच्या मेळाची 25 वर्सां संभ्रमची कितल्या संतोषाची आणि ताच्या की संतोषाचे रुपयाळ्या वर्सांतले हर एक वर्स, हर एक महिनो, हप्तो, दीस, वरां आणि घडयो आम्ही आमच्या सोम्या खातीर करसिल्ल्यो. खंडित आमकां ताणें बेसावान भरलां.
0: मत
1: कितें जालें पयनी?
0: त्या बोगलेच्या टेम्पलासून मुखेली आणि ताचे संगती तुझ्या बेटेक भायर राखून रावल्यात.
1: कितल्या संतोषाची गजाल सांगली तुवें. आमच्या या महत्वाच्या दिसा आमचे भाव आमकां मेळूंक आयल्यात म्हळ्यार कितलो संतोष. वोस भयणी, तांकां मानान भितर आपोवन हाड. येया भावानो, तुम्ही आयिल्लो आमकां व्हरतो संतोष. सांगा, खंयच्या रितीर तुमची सेवा करूं हांव?
2: मदर, आम्ही तुमचे बोक्साणे मागूंक आयिल्ले. हांव
1: खंयची सूक केल्या म्हणून ह्या भागी दिसा तुम्ही बोक्साणे मागूंक आयल्यात?
3: आम्ही जायत्यो सुखी केल्यात मदर, तुजे मुखार आणि देवा मुखार.
4: आम्ही तुझी निंदा केल्या, तुझ्या नावान करी पुसोंग वत धाडल्या, तुझ्या बऱ्या कामाची बेपरवा केल्या.
5: आमकां दया करून बोक्सी मादर.

0: आदर्श नेटोन दुबळ्यांतल्या दुबळ्यांक सौभाग्यांनी सुरंगारावन आनात बाळांक आपल्या वॉरलांत आरावन जिवंत आसतांस जीवी सांतीन म्हणून मान आपणायिल्ल्या एके साधारण स्त्रियेची असाधारण जिनी मादर थेरेसा परजळीक नेकेत. मूळ कथा आणि गीता बेनेडिक्ता डिसोजा. नाटक सजवणी आणि संगीत जॉयल पिरेरा. दिग्दर्शन डॉल्ला मंगळूर. सहा दिग्दर्शन क्लॉड डिसोजा बेंदूर.
1: शनी देव आमचेर कराळ मोड बोंडायता तशें भक्ता भावानो.
2: वय अर्चकानो, आमी शनी प्रभावाक वळाक जाल्ल्यान हे सर घडता जावेत न्ही,
1: आनी त्या देखून आमकां दुस्मानी सोडून येतात. पयर पळय, मुजस एका वांगडीची खुनी जाली आनी हांव नक्की जाणा की ती खून केल्ली नायत्यांनी म्हणून. कित्याक तितल्या भिरांकूळ रितीन ते मात्र खून करूंक शकतात.
3: तुम्ही सांगचे सारखे, त्या मुखेल्याच्या कुडीचे कितले कुडके केल्यात म्हणून मेजोंग समेत आमच्यान जाऊंक ना.
1: ते न्हय आसता, आज काल आमच्या भोवरांत अनेक स्त्री आमच्या सळापाळांक लागल्या.
4: अनेक स्त्री कोण ती? तू काय मदर तेरेसा विशीं उलय नाही मू?
1: तिस्ती सळसळ्या उदकांत बुळबुळे सोडची. आमकां इतली तकले फडफडेची जाल्या. आमची भुरगीं तिजे लागीं इस्कोलाक वेतात. आमची बायलां तिच्या घरा बगलार वखदाक लायन रावतात. आमचे भाऊ तिच्या घरांनी मरण भोंवतात. सांगा आतां आमकां ही नालिसायची गजाल वय वा न्हय?
2: अर्चकांनी सांगचे सारखे आसा, आमच्या भुरग्यांक शिकाप जाय तर आमी ती नावे,
3: आमच्या बायलांक वखदां जाय तर आमी नावे,
4: आमच्या भावांक मरण पावतस हुळपांक आमीच न्हय वेवसाचे?
2: तर आमकां मादर तेरेसा कित्याक?
1: आतां तरी तुमच्या कट्ट्यांत किटाळ पेटले तशें दिसता. गजाल तितलीच न्हय भावानो.
2: आनी कितें?
1: आमच्या भुरग्यांक शिकाप दिल्ल्यांत नश्ट ना, कन्वर्टर केल्ल्यार मात्र आमकां नश्ट.
2: कितें कन्वर्टर? क्रिस्तांव जावन कन्वर्टर हे जावंक नजो.
3: तिका आमी आडायचे,
4: आमी तिचे वयर आतांच पुलिसांक दूर दिजे.
1: रावा रावा, आमचे लागीं सारकी रुजवात नासता आमी दूर दिवन फायदो ना. पयले एक रुजवात आसा करया, उपरांत पळया. मादर तेरेसा कशी चद्दर कण घेवन कलकत्ता सोडणू धांवता म्हणून.

0: बहिणीनो पोळ्या आमसो देव कितलो उदार केदे वड बांधप ताणे आमचे खातीर फावो केला. एक वड सोपो आणि विशाल दोन कुडा ह्या खातीर आम्ही आमच्या सरकाराक दिनवास दिवंक फावो. तांचे खातीर आम्ही सदाई मागूंक जाय.
1: पूण हांगासर आमकां अडकळ आसले भशेन वखता मादर.
0: हर वाटेर अडकळ आसता भयणी, त्यो साफ कर मुखार वचूंक देव आमकां आदार दिता न्हय.
1: पूण मादर थंयसर पळय हे भिरंकूळ मनीस तशे दिसतात न्हय.
0: भयणी ते आमचे स्वभाव. म्हाका हे सांग भयणी, तू लुसिफेराक भियेताय?
1: ना मादर.
0: तर लुसिफेराच्या की वर्तो भिरांकूळ कोणी असूंक साध्य असा? भिये नका, हांव तांचे लागीं उलयतां.

0: झाले झाले सत्यानाश झाले.
1: किती किती जण अर्चक नो
0: आणि किती जाऊ पत्या सा. आमच्या टेम्पलाच्या बगलेची सुवात सरकारान त्या मदत टेरेसात दिल्या. तिने थंयसर असल्या गुंडांक दांडून निर्मल हृदय म्हणलेले नुसते ठाणे उत्ते केला. आमका खंयची पनवाती लागल्या आम्ही नेणाव.
2: ही खरीच आकांताची गजाल.
3: आणि इल्ल्या तेंपान हे दिवळी ती भितर घालता की कितें.
0: ना ना तशें जावं कितेंच साध्य ना.
1: आमी कितें तरी करीचें.
0: करचें कितें. सुवात सरकाराची आणि त्या नाटकी स्त्रियेन त्या सरकारी अधिकारींक कसली भूल गेल्या म्हणून आम्ही नेणाव.
1: तर आणि या उपरतीचे खणवत तर्पणाचे काम सली सायन मुखार वेतले.
2: आम्ही आता कितें करचे.
3: तिका खंयसर आड मारून घालचे. पुलिसांक दूर दिल्यार कशे.
0: रावा रावा. खंयच्याय पोलिसांक दूर दिवन कितें उपकार आसचो ना. बदलाक आमी 20-25 तरणाट्यांक सांगता घालचे आणि शीद तिच्या निर्मल हृदयाक रिगोन प्रतिभटन करचे. कितें कितें म्हणटात.
1: सारखे सारखे तशेंच करया तशेंच करया.

0: ये या भवानो तुम ची हमें कशी कुमो करिए ता
1: हाँ या टेम्पला सो प्रधान मुखेली ये मुझे संगति टेम्पला चा आडर ते मंडेरी चे
0: बहुत बोरे देव तुमका आशीर्वादान बरो कितने आपस तुम ची ये नजाले मुनुन विसारिए थावे
1: तू आंगसर ये उनु हम चा टेम्पला चा बूंतेली स्वात ब्रश्ट करना साई देखोन आमी प्रतिभटन दाखोंगा इलाम
0: सुवाते ची पवित्रता आमी कर्चा कामाचे हुंदुवन अस्ता भवानो
2: ए स्त्रीये
0: मुझे नाम टेरेस तुका अभ्यंतर नांतर तुवे माका पुईनी मुनियत
2: तू गर्जेचा की सडी तुले थाई देवाचे गरजावनाचा या परिसरांत तू अनिष्ट करना साई
0: ना बाबा हाँ देवाचिंस काम करन असा
1: तशें दुबल्यांची सेवा करू न्हू कोणें सांगलें तुका हें देवाचें काम म्हणून न्हू
0: म्हज्या देवान
1: ना हांगासर कसलें काम जावचें ना तुवें ही सुवात आतांच खाली करून वेचें तुज्या जिवाच्या भद्रतेक सड बरें
3: वय तुवें हांगा तावन निकळासे आतांच
0: भावानो हो सागो सरकारानंच म्हाका दिला जर हाच्या की बरो जागो तुम्ही म्हाका दाखयशात जाल्यार हांव खंडेत हांगाची उठोवन थंय वेतली
1: तूं वेंगा तावन थंय येवचें नाका पगार कलकत्ता सोडू आनी तुज्या गांवांक
4: किडे पडोन तुमकां आनी तुमच्या संततेक म्हाका पळया हांव एक अक्रिस्तांव 4 वर्सां जावन पिडेंत कसता आसलो गी कोणी एकलो तुमचे मदलो म्हाका आदारसो आनी ती आमकां कितेंच लेखिना तरी 4 दिसां जावन ही आनी तिच्यो भयणी कळमीत नासता कसलेच उपकोण नासता आमची साकरी करून आसा तांचे तसले एक मोवाळ काळीज तुमच्या मदल्या एकल्याक कोणी आसले जाल्यार आज आमी हांगासर आसते ना हांगासर जात भेद ना सर्वांक एकाच मापान चिकित्सा मेळटा हाचे की वरते जिणयेन देखानांतलो मोग आमकां मेळटा भ्रश्ट जाता खंय भ्रश्ट जाता खंय तुम्ही तुमची अंतस्करणा भ्रस्त केल्यांत उडास दवर या सुवातेची पवित्रता वरती ती आसा

0: माफ कर बहनी, मगर माफ कर थोड़े बोटी दौड़ी साई निश्रा आज आप जाए पड़ता तसल्लींची एक आजाब मुझे ते आज घड़ला मुनियत हाँ मुझे सांगोड़ा तर्फेन माफ उसारता माका बुक्षी हाँ करियान तुका सुख समझालो सुख समझालो
1: बुक्षाने चे इनाम बोरते अस्ता भवा देव तुका बुक्षितलो
0: देव बरे करूंग भैनी हाँ करियान तांचा उतरांचा जाळान संपोडलो तू हंगासर कन्वर्टर करता है म्हणून तानी आमची मौत गुंडायली
1: हाँ कन्वर्टर करीना म्हणून तुका कोणे सांगले
0: म्हणजे तू
1: वही भवा हाँ वी लोकांक कन्वर्टर करता आम्ही हिंदुवांक आणखी की सड बरे हिंदू जाऊ आणि मुसलमानांक आणखी की सड बरे मुसलमान जाऊ कन्वर्टर करता हूँ